कभी बोले ना ये, कभी बोले हाँ, कभी बोले ना ये, कभी बोले हाँ, बात हमारी।

कभी बोले ना ये कभी बोले हाँ, कभी बोले ना ये कभी बोले हाँ, बात हमारी माने ना, कभी ये इधर हो कभी ये उधर, कभी ये इधर हो